0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते का पण ठीक आहात मजेत आहात एंड चिनिंग करीत आहात ऑन ऑरिम फ्री रेडिओ मनोरंजन तर सिक होता सात चलय भारी कार्यक्रम आहे 10 पर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिकवणे हमीस प्रमाणे आमची साठ आपण नक्कीच त्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आणि रसिको आपलाच कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या तर रसिको तरी तर आरंभ करूया आजचा आपला सकाळ बीचा कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून तर रसिको कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी आपण बाप्पाचं नाव घेतो तर ऐकूया वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते या तिघांच्या सुमधुर आवाजात गणपतीचे नाव आधी

तर शिखो गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातला दिशा देणारा प्रकाश. आज गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या प्रत्येक गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात ज्ञान संस्कार आणि यशाची भरभराट होवो. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश. जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना गुरु पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा.

0: सकार बीट्स
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: तरसिखो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात जनी हल्लीच रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केली आहे सकाळ बीस कार्यक्रम सन ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तर सिखो नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे चलना गो पोरी कोली गीत आहे इन द वॉइसेस ऑफ विश्वास पाटील एंड गौरी मोरे

रापोरी करावचं नाय, माझे दलाशी ऐसं खेळावचं नाय, कोली मी नाकवा दर्या दिल्लाचा हाय ग, तुझं मन कवा दुखून देणार नाय, कवापासून पाहतोय मी तुझीच वाट, मना नाही समजाय काय.

तरसिखो चहाचा सुगंध गाण्यांची साथ आणि तुमचं हसणं यापेक्षा सुंदर सकाळ अजून काय असू शकतं. तरसिखो आमची साथ या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत तुमच्यासाठी अप्रतिम गीतांची निवड केलेली आहे. तर साथ द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत.

तर सिखो असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात आणि रसिखो जुनी गाणी म्हणजे फक्त सूर नाहीत ते आपल्या आठवणींची भावनांची आणि आयुष्यातल्या सुंदर क्षणांची सोबत आहे. तर ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात केव्हा तरी पहाते.

0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: रसिक हो एमबीसीच्या घरनुसार फक्त 20 मिनिटाला कार्यक्रम संपण्यासाठी रसिक या सकाळी आमची साथ दिल्याबद्दल रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. तर रसिक हो तुरस रोमॅन्टिक हो या पुढील अप्रतिम रोमॅन्टिक गीतासह भेटली तू पुन्हा.

तेरे सिखो अंची चहल्दी चा या गाने नंतर शेवटचा गाणे असणार आजचा आपला सकाळपीठ कार्यक्रमाचा. तरी सिखो स्टेज 10 वाजतापर्यंत.